0: सचे तेरे खंड सचे ब्रह्मण सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करने सर विचार सचे तेरे अमर सचा दीवान सचे तेरे हुकुम सचा फरमान सचा तेरा कर्म सचा निशान सचा तुद अखला करोड़ सचा सप्तान सचा सब जोर सची तेरी सिफत सची सलाह सची तेरी कुदरत सचे पातशाह नानक सच तिहन सच जो मर जमे सो कच न कच महला पहला
1: वड्डी वड्याई दा वड्डा नाम वड्डी वड्याई दा सच न्याओ।